उत पूरुषग्ने क्षयत्वीराय सुम्नमस्मेते हस्तु रक्षाचनो अधिच देव प्रूह्यधाच नश्शर्म यच्छत्विबर्हा आहा स्तुहि श्रुतं कर्त सदैयुवानं मृगन्न भीममुपहत्नुमुक्रम्